0: ती तो चाले लागो धपे धपे ती धाचे लागो
1: वारो
0: गिली दांडू खेळे मुला नाको येरोर चिमटी भरे लागो

0: साईक गजू सांडपाणी परिसर रेबी रेकाडो आचू हंगणदारी मुक्त शौचालय बांधो सोचो
1: सोचो
0: दुर्गंधी सफाई नाली मोरी रे बाराचो।

0: भारत स्वच्छता काढो आज रॅली रे वाडी तांडो सफाई करो गली तांडे मेरे चेनी काही मोली नारी जना काही साफ करीस तू जना चेनी काही तारो गाम चेनी काही
1: सुंदर भी है
0: सुंदर भी है मुक्तदारी गाव भी है तो नुच के नी झाडे लावा झाडे जगवा करता नाही केई नुच प्रदूषण माहिती नाही काय आजकाल केरेच शासन जागोजागी केरोच काय केरोच झाड बचाव झाड लगाव झाड लगाव झाड बचाव करता नाही चेनी काय आपण केरेचा दुसरीच पर्यावरण विरोच केरपाई विरोच सुद्धा ऑक्सिजन मळे नि म्हणके सुद्धा ऑक्सिजन मळून करता नाही चेनी काय झाड लावा झाडे जगवा करता नाही काय शासन निर्णय केणोच जे सारू काय कच हे झाड

0: जागत गजू झाड लगाओ रे झाड बचाओ आज बड़ाओ जंगल
1: झाड़ी जाग जाओ भावी का पीढ़ी
0: गजू आजकाल छेनी काय दुसरे याडी पेटे माहिती बाळ जलमच नानक्याती मोठो कचरा प्रेमेती करच प्रेमेती करच ओ याडीन जुक बाळ्यान जुकाय प्रेमेतीला मोठो करच
1: हा जो झाडेन कणू लागत
0: झाडेन कणू लागत कसे पहिरे आपण छेन काय सुद्धा ऑक्सिजन म्हणू
1: म्हणू कर
0: हवा म्हणू रोगराई दूर रेणू आपण ती छेनी काय आपण छेनी काय झाडेर

0: ऐकायच गजू
1: हा
0: अंगणधाडी मुक्त करो सुखमाई पिढी रे
1: पिढी रे
0: गजू
1: हा
0: विचार पक्को एक रे दो घरे माई खरो मुदो गजू आपण कसो योरोच जीवने माई चेनी काही आपण टॉयलेट बांधा नी मोठा पिसान खाले रे बाजेम कुकाई वच एक गायक केमिरो चे केमाई ग्राम पंचायत आपले स्वागत करीत आहे माणूसाला की स्टँड अप ग्राम पंचायत आपले स्वागत करीत आहे माणूस गेला की सिट डाऊन अनु व्यरोच अनु कोणी व्यरू करता आणि उठे बेशेम याडी बेने झाली वच
1: हागणधाडी मुक्त गाव जगात त्याचे मोठे नाव
0: मोठे नाव मोठो नाम रच हागणधाडी मुक्त

0: करेल गरजच आजकाल तांडेन.
1: तांडोच्यानी
0: काही सुखमय छेडी पिढी चालच. जसो छेनी काही फुले परती छेनी काही सुगंध वड जावच. ओसो छेनी काही बिमारी आवगे म्हणजे मनक्या चेहरे परती सुख वड जावच.
1: जीवन
0: माय काय करेन चावच आपण. जसारू काय कच.